वाजा गोन्य मी नाम कम शिग शिदिवार गुगो वाजा ती नाम चुलक शोगों जो म शिग नांचोवार गुवा खाजा ती नाम चुलन थोरन जो म शिग न्यंगो नलक गाउजा Santar se nam chigma shiga nye lulun langu nye manja. Ngatsab se yar jo mangurka chimza chanjinan tanna shi.